सांसद रेडिओ सारंगी 107.8 FM रंगरंगाल जिनी आईच्या या कार्यक्रमात मना दिग्बाब मेलविन नोरोन्ना हंचे ताऊन दिल्लो संदेश आणि उलोप ऐकूया.

बसवलो आणि माझं पप्पा असलो आता देवादेन मनीस आंब्रोस फर्नांडीस ताका गांवार सकड मस्त मानतले म्हणल्यार तो बरीच खुशाली मनीस खंयच्या

0: ತಳುವಮಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪುರತೆಕ್ ಪೋಟಿ ಮೊಗಾ ಸುಸ್ವಾಗತ ಐಕೊನ ಸಾವ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರ್ ಅಂಗೇಕ್ಷೆ 7.8 FM ರಂಗ ರಂಗಾಳ್ಜನಿ ಐಚ ತಳುವಮಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಸಂಗ್ಯಾ ಸಂಬಾಧಿಸ್ತೀನಿ ಲವಿ ಗಂಚಿ ಮಠ ತಾರಾ ಲವಿನ ಫೆರ್ನಾಂಡಿಸ್ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಗತಿ ಆಮ್ಹಿ ತಿಚೆ ತಾವ ಜನಾ ಜಲ್ಯ ಆಣಿ ಕೊಂಗಣೆ ಶಂತ ತಿಚೆ ಸಾಹಿತ್ಯ ವಿಷಯ ತಿನ್ನ ಸಾಹಿತ್ಯ ಅಮಕ ಸಂಗ್ಲ್ಯ ಸಮಗೋಚನ ಯಕುಲೋ ಇವನ ಸಪಳವ್ಯ. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ.
1: ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ.
0: ನಮಸ್ಕಾರ. ಕೊಂಡು ಲೈತಾ
1: काम कोण करता तिच्या गोवाचे आणि भुरग्यांचे पुरा ते कोण पळयता. हांव रेडिओ रायता का हांव रेडिओ रायता का आणि पण ते विचारता आणि तांचे काम कोण करता म्हणून म्हाका सांगितले. मागीर आणि एक तिने इतलें बरोवन इतलें सदान कर इतलें करचें म्हणटना म्हाका आयकून बारीक कशी जाली खुशी जाली की त्याच्या उपरांत आणि किती शिकवली हा नका म्हणणार पण आणि किती उचल्या पाहून दाखवून दे आणि ती उत्तीर्ण जाऊन ती सगळ्या गावात ती एक नावार्दी स्त्री म्हणून तक्रारी तिका मानून घेऊनच्या बरी जाऊन दे तिका देव बरे करून आणि बेसावून दिता वडल्या बेसाव देखून तिका हा बरे मागता आणि ती बऱ्या तरान शिकवण तिचे शिका बंदरसून आणि बऱ्या तरान तिचे पाप सावन मागीर आणि एक ती सारंगाक येऊन तिची खबर आमकां बरी करून सांगून दी. तेमसर हांव सांगिना म्हणून म्हाका कळत ना. देव बरें करू.
0: ओके भूषा ग्रेस मिरांदा बाई कवितेने उलयल्या बरें जालें म्हाका आनी सांगता उलयता लास्टाक काम करता हे स्त्रियांचे सवाल स्त्रिया लागीन सांगूक जाय हांव मोदें पडना पयस.

0: मस्त तुमच्या बेसावाक देव बरें करूंक ग्रेस बाय. तुमच्या सवालाक म्हाका पुरत्यान हांवें जाप दिवच्या वरनी कांय म्हज्या नवऱ्यांनी थोडी जाप दिल्यार तुमकां तितकें समाधान जायत कोणा म्हण भोगता तरी म्हाका कितें भोगता तें हांव सांगता. हांव सकाळीं 4:30 जाताना उठोन म्हजे दिनचर्या सुरू जाता आनी हांवें सडा वचोन बरोवनशे नवता न्हू 11 म्हण सर रातीक तशें जावन घरच्या कामाक म्हजे तावन कांय सड तांकां तोंदरे जायनात म्हणून हांव चिंता.
1: आनी भुरगीं व्हड जाल्यांत न्हय
0: वय भुरगीं व्हड जाल्यांत भुरगीं ल्हान आसतना हांवें थोडी ब्रेक कान घेतली त्या दाळ हांव बरें नातली. मागीर आतां 2012 इसवेंत हांव हांवें बरोवंक परतून न्हू तिके स्पीड कान गेलो
1: तशें मनसो जाता तशें म्हणून वेता आमी. कित्याक म्हळ्यार आतां तिचीं भुरगीं डिग्रीक आसा दू डिग्रीन शिकता तर पूत SSLC जें कितें शिकप करना आसा म्हणजे 10th आसा अशें जाल्ल्यान पूण तिकाय तो वेळ तिणें तो वेळ विबाडूंक ना ती शिकोवन कितें तरी कोंकणी खातीर शिकोवन आसा आनी तिचें तावन कोंकणी कितें फुडें दिवी येत म्हणल्या खातीर ती एक शिकप करना आसा म्हणून ग्रेस मिरांदा भाई खुशी जाली की म्हणून चिंता आनी आनी सड्डीक सवाल आसल्यार खंडीत तिणें सांगला नवऱ्या कडेन विचारा म्हणून. हांगासर आनी की तुजे कडेन उलोवचें जाल्यार आमच्या एका कोंकणीच्या बोवरान तुवें पळोवचें जाल्यार तूं कविता बरयताय आतां प्रस्तुत दिसांनी लेखनां बरयलें बरीं बरीं काणयो बरयले पूण कादंबरी बरयले तुका सद्द आवडचो विशय खंयचो तुका मोगाचो विशय खंयचो इतले एका सक्कड म्हणटात न्ही आमी आतां लाडू दवरले जिलेबी दवरले मालपुरी दवरली पुरो दवरले एक आमी विभाग म्हण चिंतया तूं आतां तशें जाल्यार खंयचे आपणाक सद्द पसंत करताय.
0: म्हाका मोटव्यो काणयो बरोवंक सर संतोश भोगता. कादंबरी हांवें एक चॅलेंज जावन बरोवंक प्रारंभ केली आनी तशें हांवें 3 कादंबरी बरयल्यो. अशेंच एका कामासाळा गेल्ल्या वेळार थंयसर आयिल्ले उतार म्हाका ते थोडे कितें म्हणटात जिनकन खाण घेवंक साध्य जावना ते एक्सेप्ट करूंक म्हाका नाका आशिल्ले कित्याक म्हळ्यार कोणी स्त्रियो बरी ना म्हणजे एक उतार आयले आनी कादंबरी कोणी बरी ना म्हण सांगून मनीस तीन आयरीन पिंटोन बरोवचे रावयल्या उपरांत कोणी कादंबरी बरोवं ना म्हण सांग तर कित्याक परतून एक कादंबरी येवन स्त्रियांतावन कित्याक कादंबरी परतून येवन जो म्हणच्या एका उद्देशान हांवें कादंबरी बरोवंक प्रारंभ केले. आनी कविता हांवें आजच्या आदी सांगिल्लें आसा उडोवचें म्हणटात म्हळ्यार त्या घडये
1: कितें मुखार हॅलो नमस्कार
2: नमस्ते सर जयप्रकाश एपकर
1: मातडी सर मॅडम इदारे
2: मॅडम नमस्ते
0: नमस्ते सर
2: ನೀವು ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕವನದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಕವನ ಬರೆಯಲು ಕಲಿತಾ ಇದ್ದೇನೆ ನನ್ಗೆ ಅರ್ಥವಂತೆ ನೀವು ಹಾಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ನಾನು ಅನಿಸ್ತೇನೆ. ಮತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿದವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದವರು ಹಾಗೆ ಹೇಳಿದಿರಿ ಮೇಡಮ್. ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಸ್ತುತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಸಾಹಿತ್ಯ ಆಸಕ್ತಿ ಹೇಗಿದೆ ಮತ್ತು ನೀವು ಯಾರಾದ್ರೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸುವ ಅಥವಾ ಒತ್ತಾಯಿಸುವ ಏನಾದ್ರೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಮ ಉತ್ತರವನ್ನು ನಾನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಮೇಡಮ್.
1: ಧನ್ಯವಾದಗಳು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅವರೇ. ಭರ್ಗ್ಯಾಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ ಕನ್ನಡ
0: ಪ್ರಸ್ತುತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು 10% ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಬರೆಯುವಂತಹ ತಾಳ್ಮೆ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಬರೆಯುವ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಗಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ತಾಳ್ಮೆಯ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೂತ್ಕೊಂಡು ಒಂದು 4 ವಾಕ್ಯ ಬರೆಯುವುದಕ್ಕಿಂತ ಆ ಟೈಮನ್ನು ಅವರು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಕಳೀಲಿಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಬಯಸ್ತಾರೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಹತ್ರ ನನ್ನ ಜೊತೆ ನನ್ನ ಕೈಕೆಳಗೆ ಕಲಿಯುವಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿರ್ಬೋದು ನನ್ನ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿಯುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ನೆರೆಹೊರೆಯನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿದವರಿರ್ಬೋದು ಯಾರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬರೆಯುವ ಕಲೆ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆಯೋ ಅಂಥವರನ್ನು ನಾನು ಸಾಹಿತಿಗಳ ಒಂದು ಪರಿವಾರಕ್ಕೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಹಿತಿಗಳ ಒಂದು ವಠಾರದಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚಿಸಿ ಅವರ ಒಂದು ಒಡನಾಟದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿದು ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಬರೆಯುವುದನ್ನು ಕಲಿಯಲಿಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಆ ಒಂದು ಬರವಣಿಗೆ ಕಲೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇನೆ. ಅವರಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಕಲೆ ಬೆಳಿಬೇಕು ಸಾಹಿತ್ಯ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಬೆಳೀತಾ ಹೋಗಬೇಕು. ಈ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಎಲ್ಲವನ್ನು ದಮನ ಮಾಡುವಂತಹ ಹಂತಕ್ಕೆ ಬೆಳೆದಿದೆ ಅದನ್ನು ಮೀರಿ ಸಾಹಿತ್ಯ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಬೆಳೀಬೇಕು ಎನ್ನುವಂಥದ್ದು ನನ್ನ ಆಸೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನನ್ನಿಂದ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಉಂಟು ಅಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ.
1: ಓಕೆ ಓಲೋನಲ್ಲಿ ಅಂಶ ಸಂಗತ ಸಂಗ್ಲೆ ಸ್ತ್ರೀ ಕೊಣ್ಣಿ ಬರೀನ ಅಂತ ವಿಷಯ ಸಮೂಹಲ್ಲಿ
0: ವೈ ತಗೊಳ್ಳು ಅವೆ ರಕ್ನೇಚ ಕಾಂಪಿಟಿಷನ್ ರಕ್ನೇಚ ಸ್ಪರ್ಧೆಯಾಗ ಬುರಿಲಿ ಏಕ ಕಣಿ ಅಲ್ಲಿ ಮುಟ್ರಿ ಕಣಿ ತ್ಯಾ ಕಣಿ ಮಾಕ ದೂಸರೆ ಇನಾಮ ಮಿಳಲಲ್ಲ ಸತಾ ಕಥಾ ಅನಿ ಸಲ್ವ ಸಾಮನ್ ಸಂಗು ಅನಿ ಸದಾಚಪುರಿ ಡಾಲ್ಫಿಸರ್ ಮುಝೋ

0: रेगुलर वाचपी ताणें सांगलें म्हाका हे कळ्ळें गोणयेंत कणगी बरयल्या बरी जालां तुवें काणी बरयली विशयी विशयी मस्त विस्तार आसा तांतू म्हणून हांवें निजावनी ते फ्रेम घाल्ले कादंबरी खातीर धैर पळोवना
1: म्हाका रेगुलर येवन आसा पळोवया. हॅलो नमस्कार.
2: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार, कोण उलयता?
2: रत्न शेट्टी उलयत.
1: सांग सांग सांग रत्न शेट्टी.
2: मॅडम नमस्ते.
0: नमस्ते मॅडम.
2: ಪ್ರಯತ್ನ ಏನಿದ್ ನೀವೆ ಲಿಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಸಿ ಮನೆ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಕೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅದು ಕೇಳಿ ತುಂಬಾ
1: ನನಗೆ
2: ಮನೇಜರ್
1: ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಕೂಡ ಇರಬಹುದು. ಅಂದ್ರೆ ಇವರು ಸಮಾಜದ ಶಿಕ್ಷಕಿ, ಹಾಗೆ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಕಳಕಳಿ ಇದೆ ಅವರಿಗೆ.
2: ಅಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಮಾತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು
1: ಕೇಳಿ.
2: ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಟುಡಿಯೋಗೆ ಬಂದು ಮಾತಾಡಿದ್ದು ಖುಷಿ ಆಯ್ತು ಮೇಡಮ್. ನಮಸ್ತೆ.
0: ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ,
1: ಸುಜಲ ಗುಲು ಒಂಚಾ ದಿನ ಕಾಲ್ ಕೇಳಲೆ ಅಸ ಅಂತ ಕಣ್ಗೆ ಬರಲಿ ಬರಿ ಮನಲ್ಲಿ ತೊಂಡ ಅಲ್ಫಿಕ ಅಶ್ಯನ್ ಸಂಗ್
0: ವೈ ಅವೆ ತವಳ ತಂಕ ಸಂಗ್ಲೆ ತುಮ್ಮಿ ತ್ಯಾ ದಿಸ ತ್ಯಾ ಕಮಸಳ ಅಂತ ಏಕ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ ನಿಂಗೆ ಸ್ತ್ರೀ ಸಾಹಿತಿ ಕೊನಿ ಕಾದಂಬರಿ ಬರೇನ ಅಂತ ಕೊನನ್ ಅವೆ ಕಾದಂಬರಿ ಬರೋಂಚಾ ಖಾತಿರ್ ಫ್ರೇಮ್ ಗಲ್ಲೆ ಧೈರ್ ಮೇಳೋನಾ ಮುಟ್ವಿ ಕಾಣಿಂತ ಕೇಳಿತಿ ಮನ್ಸಂಗ ನಾ ತು ಬರಿ ಅವ ತು ಬರೋನ ಅಂದಿ ಅವ ಪೊಳಿತಾ ಮನನ್ ತಶ ಅವ ಏಕ ದೋನ ಅವರ್ಸ್ ವರ್ ಬರೋನು ವರ್ನತ ಡಾಲ್ಫಿಸರ್ ಅಕಡೆ ದಿಲಿ ತುಮ್ಮಿ ಅಪಡಿ ವಾಸೋನು ಅವೆ ಮುಖಾರ್ ಬರೋ ಉಜ್ಜೆಗೆ ನಾ ಕಾಗೆ ಮುನ್ ಸಂಗಾ ಮಕಾ ಮನನ್ तशें हांवें तांणी खान गेले ते आनी तूं कंप्लीट बरय मागीर सांगता म्हण सांगले. आतां सांगना तुका कंप्लीट बरय मागीर सांगता म्हणून तशें हांवें ती काणी संपूर्ण करून तांकां व्हरून दिली. आनी दुसरें कांय उतार उलयनासतना ताणी सिदा म्हाका सेवकाच्या ऑफिसाक धाडले. ही काणी व्हर न्हू फादर डॅरल संपादक जावन
1: आसले, वय
0: फादर डॅरला कडेन व्हरून दी. हांवें
1: सांग
0: ते कितें म्हण सांगतले म्हण फादर डॅरला कडेन हांव तिका व्हरून दिवन आयली आनी पाटी येवन म्हाका फादर डॅरलान कॉल करून सांगले हे आमी सांकड काणी जावन घालता.
1: ओके हांगा सर आनी उलोवप. नमस्ते.
3: ನಮಸ್ತೆ ಸರ್, ನಾನು ಕೊಟ್ಟಾರದಿಂದ ಕುಸುಮಾಗರ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಮೇಡಮ್ ನಮಸ್ತೆ.
0: ನಮಸ್ತೆ ಸರ್.
3: ನಿಮ್ದು ಮಾತುಕತೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಆಗದಿಂದ. ಈಗ ಸಾಹಿತಿ ಕಾದಂಬರಿ ಎಲ್ಲ ಬರೆದಿದ್ದೀರಿ, ಈ ಟೀಚರ್ ಆಗಿ ಕೂಡ. ನಿಮ್ಗೀಗ ತುಂಬಾ ಈಗ ಅಲ್ಲಿಂದ ಮನೆಗೆ ಬಂದು ಕರೆಕ್ಷನ್ ಅದು ಇದು ಅಂತ ಇರ್ತದೆ, ಅದರ ಐಡಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬರೆದಿದ್ದೀರಂದ್ರೆ ಮೆಚ್ಚುವಂತದ್ದು. ನನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಈಗ ತುಂಬಾ ಕವಿಗಳೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ಕವಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಭಾವ ಬೀರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಐಡಿಯಲ್ಲಿ
1: ಕೇಳ್ತೇನೆ. ताच्या बरी जायचे म्हणजे भविष्य कोंकणी आमी एक ल्हानसो बोवर काण घेवन वेगळोच बोवर एक काण घेवन कन्नड असो जावं पुरो या इतर बोवर काण गेले आमकां तो कवी इम्पॅक्ट जाल्यार आमी अशें बरोवंक जाता म्हणलें एक चिंता आसा कोणा न्ही गे.
0: हांवें फ्रँकली सांगचें तर जाल्यार कविता हांव चड कांयच करनातली आनी हांवें कविता वाचची बरें सुण्यो आसुल्ल्यो. हांवें एम ए कोंकणीक जॉयन जाल्या उपरांत कंपलसरी रिडींगर आनी पुरो कविता वाचताना हांवें जावं पुरो मॅल्विन रॉड्रिगस सराची, विल्सन कटीलाची, एन्ड्रू
1: लिकोनाची
0: तांचे पुरो कविता वाचता आसताना म्हाका कितें गे कविता संवसारी सोबीत आसा म्हण सांगून बघलें आनी तशेंच हांव